0: 91.2 FM. Hello Banaras,
1: पक्का बनारसी, पक्का बनारसी.
2: हेलो बनारस दुहावली.
3: Hello Banaras.
4: Hello Banaras.
5: 91.2 FM. Hello Banaras.
6: Hello Banaras.